बाणांचा सडा वाकडा हाणा मारा ठोका तोडा संहारार्थी अर्थ धावती सर्व भाषितांचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे रणात मरता आनंदाने रणात मरता आनंदाने मांस कर्दमी फुलती वदने ती ही तुडविली जाती चरणे रणभूमीवर ओहळ सुटले लाल शोणिताचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे कलेवरावर पडे कलेवर कलेवरावर पडे कलेवर रिक्ष निशाचर नकळे वानर मरणा हुनही शौर्य भयंकर कैक योजने उडुनी जाती भाग अवयवांचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे चक्रे चरणे हस्त लांगुले चक्रे चरणे हस्त लांगुले शुंडा ग्रीवा शिरे पावुले पडले ते शतखंडित झाले प्रलय काळसे अंग थरारे धरणी गगनासे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे द्वंद्व तरी हो कुठे कुणाचे द्वंद्व तरी हो कुठे कुणाचे काळ मुखातून कोणी वाचे कुठे कुणाचे कबंध नाचे धुमाळीत त्या कोणा नुरले भानच कोणाचे अनुपमेय हो सुरु युद्ध हे राम रावणांचे